0: नमस्कार, छत्रपती संभाजी नगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

नमस्कार, सुप्रभात. छत्रपती संभाजीनगर. तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM आणि सध्या 7:27 ही वेळ झाली आहे. चला तर मग जाणून घेऊयात आजच्या दिवसाचं दिन विशेष काय, म्हणजे आज कोणत्या महत्वाच्या घटना घडल्या होत्या. तर आज आहे 20 मे. 1996 रोजी देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल माजी केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांना ऑनेस्ट मॅन ऑफ द इयर हा पुरस्कार जाहीर झाला होता 1996 आजच्या दिवशी. 2000 राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या आशिया विभागाच्या अध्यक्षपदी लोकसभेचे सभापती GMC बालयोगी यांची एकमताने निवड झाली होती. तर 2001 चित्रपट निर्माते व लेखक अण्णासाहेब देऊळगावकर यांना अखिल भारतीय चित्रपट मंडळातर्फे चित्रभूषण पुरस्कार जाहीर झाला होता. यासोबतच 20 मे हा दिवस जागतिक मधमाशी दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो. मधमाशांच्या आणि इतर परागकण वाहकांच्या परिसंस्थेतील महत्वाविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आणि अजून एक महत्वाची घटना आज घडली होती. 1974 भारताने राजस्थानमधील पोखरण येथे आपल्या पहिल्या यशस्वीपणे आण्विक चाचणी पूर्ण केली होती. तर हे होतं 20 मेचं महत्वाचं असं दिन विशेष. अशाच इन्फोटेनमेंट आणि एंटरटेनमेंट सोबत ऐकत राहा.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM University N6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 950-308-2913.
3: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
3: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप.

0: सॉरी जळगाव रोड छत्रपती संभाजीनगर अंतरुग्ण विभाग दिशा हॉस्पिटल समुपदेशन काउंसिलिंग सेंटर संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ छत्रपती संभाजीनगर कॉन्टॅक्ट ऑन 8889 2688.
1: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

मोहब्बत जिंदाबाद, वाह क्या बात है यार, मोहब्बत को जिंदाबाद करवाने वाला ये गाना है। तो चलिए फिर पीयूष जी की फरमाइश हम पूरी करते हैं। आणि हो तुमची सुद्धा काही फरमाइश असेल तर नक्की आम्हाला कळवा 9359320 या व्हॉट्सअप नंबरवर तुमची फरमाइश आम्हाला सांगा आणि ती आम्ही पूर्ण करणार। सध्या आपण पीयूष यांची फरमाइश पूर्ण करूयात आणि ऐकूयात हे त्यांचं आवडतं गाणं। स्टे ट्यून्ड ऑन MGM 90.8 FM।

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
2: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
1: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
2: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
1: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

0: Let's talk about career. You're listening MGM 90.8 FM. आणि आपण आपल्या शो मध्ये करिअर कट्ट्यात वेगवेगळ्या सब्जेक्ट विषयी बोलत असतो, एमजीएम विद्यापीठातील डिपार्टमेंट विषयी जाणून घेत असतो. तर आज आपण बोलणार आहोत मॅथेमॅटिक्स याबद्दल, मॅथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स बद्दल. आपल्यासोबत आहेत डॉक्टर उत्तरा देशमुख मॅम, एचओडी डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स. हॅलो मॅम, तुमचं स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: तर मॅडम, आपल्या डिपार्टमेंट विषयी आम्हाला सांगा. मॅथेमॅटिक्स डिपार्टमेंट
1: एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये स्कूल ऑफ बेसिक अँड अप्लाइड सायन्सेस अंतर्गत आपले डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स. याची स्पेशालिटी सांगायची म्हणजे आपण फक्त शिकवतच नाही मुलांना, तर आपला भर देतो स्ट्रॉंग थिअरॉटिकल फाउंडेशन सोबतच प्रॅक्टिकल स्किल्सवर आहे. प्रॅक्टिकल स्किल्स म्हणजे काय? जिथे आपण मुलांना हँड्स ऑन ट्रेनिंग देतो इन मॉडर्न टूल्स जे असतात, लॅटेक्स आहे, आर प्रोग्रॅमिंग आहे, पायथॉन आहे, मॅटलॅब आहे, सायलॅब आहे, ॲडव्हान्स एक्सेल आहे, या सर्व मॉडर्न टूल्सवर आपण प्रॅक्टिस करून घेतो मुलांची. आणि फक्त अकॅडमिक एक्सलन्ससोबतच आपण स्किल डेव्हलपमेंट आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन आहे आणि इंडस्ट्री रेडीनेस यावर पण आपण विशेष भर दिला जातो. त्यामुळे एमजीएममधील हे डिपार्टमेंट जे आहे ते स्पेशल आहे.
0: सो आपण अजून बोलणारच आहोत याविषयी, पण थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून.

0: फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
1: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MJM युनिव्हर्सिटी एन 6 सिडको. व्हिजिट mjmu.ac.in, कॉल 9503082913.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
4: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: आणि एनईपी 2020 पॅटर्ननुसार आपण हे डिझाईन केल्यामुळे इथे अकॅडमिक याच्यासोबतच मुलांना रिसर्च आहे, इंटर्नशिप आहे, मल्टी डिसिप्लिनरी सब्जेक्ट्स आहेत, जसं की डेटा अॅनालिटिक्स त्याला मायनर म्हणून देता येईल आपल्याला, आणि ती डिग्री जी मिळणार आहे त्यांना बीएससी ऑनर्स विथ मल्टी डिसिप्लिनरी सब्जेक्ट अशी मिळेल डिग्री.
1: तर मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्समध्ये इतके सर्व कोर्सेस आहेत ज्यात तुम्ही आपलं करिअर बनवू शकता, आणि करिअरच्या कोणकोणत्या संधी असणार आहेत तेही आपण जाणून घेऊयात, बट थोड्या वेळात. स्टे ट्यून्ड.

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन

0: Services, Security and Digital Forensic.
1: Admissions open. For more information, call on 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला आंतररुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. आंतर रुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
2: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जपानी शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय,
3: तर मग एमजीएम युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
2: अवेलेबल कोर्सेस बीए ऑनर्स इन इंग्लिश, एमए इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, पीजी डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
2: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 or 9371714259.

0: வெல்கம் டு MGM 90.8 FM. करियर कट्टामध्ये आपण बोलत आहोत मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स बद्दल. आपल्यासोबत आहेत HOD MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स डॉक्टर उत्तरा देशमुख मॅम. तर मॅम, मॅथमॅटिक्समध्ये आपण शिक्षण घेतल्यावर आपल्याला करिअरच्या कोणकोणत्या संधी असतील?
1: आता आपण जर बघितलं की मॅथमॅटिक्स असो स्टॅटिस्टिक्स असो, दोन्ही फील्डमध्ये करिअर अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. जसं की बँकिंग आहे, इन्शुरन्स आहे, डेटा अॅनालिटिक्स आहे, ॲक्च्युरियल सायन्स आहे, IT सेक्टर आहे, रिसर्च ऑर्गनायझेशन्स आहे, टीचिंग आहे, सिव्हिल सर्व्हिसेस आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहे. सर्वांमध्ये आपण करिअर करू शकतो. खास म्हणलं तर स्टॅटिस्टिक्स स्टुडंटसाठी डेटा सायन्स, मशीन लर्निंग आहे, अॅनालिटिक्स याच्यामध्ये खूप मोठी डिमांड आहे. फक्तच एवढंच नाही तर हायर एज्युकेशन आणि रिसर्चसाठी सुद्धा खूप मोठ्या उपलब्ध संधी आहेत याच्यामध्ये, दोन्हीमध्ये पण मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्समध्ये.
0: मॅथमॅटिक्समध्ये ॲडमिशन घेण्यासाठी प्रोसेस काय?
1: ॲडमिशन घेण्यासाठीची प्रोसिजर एकदम सिम्पल आहे. आपली जी MGM युनिव्हर्सिटीची वेबसाईट आहे त्याला लॉग इन करण्यासाठी MGMU.ac.in वर जाऊन आपण जर तिथे अप्लाय नाव केलं आणि रजिस्टर केलं तर सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला आपल्या याच्यावर भेटून जाईल. आणि स्टुडंट जर प्रत्यक्ष व्हिजिट द्यायला आला आपल्या डिपार्टमेंट ऑफ मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स स्कूल ऑफ बेसिक अँड अप्लाइड सायन्सेस MGM युनिव्हर्सिटी, तर आम्ही त्यांना करिअर गायडन्स, पूर्ण डिपार्टमेंटची माहिती देतो, पूर्ण करिअर सिलेक्शन करणे कसे सोपे जाते, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स, हे सर्व आम्ही त्यांना उपलब्ध करून देतो माहिती.
0: थँक्यू सो मच मॅम, थँक्स अलॉट. खूप महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती आम्हाला आज माहीत झाली अबाउट मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स मधील करिअर बद्दल. सो थँक्यू सो मच, स्टे ट्यून्ड.

0: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
2: कागद पेन नहीं या वेड़ी मोबाइल सा नवा उपक्रम आए विवरण आणि मा

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: ऍडमिशन ओपन MGM युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी प्रोग्राम BTech 4 इयर्स आफ्टर HSC कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग IoT सायबर सिक्युरिटी इन्क्लुडिंग ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग सायबर सिक्युरिटी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग VLSI डिझाईन अँड टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग रोबोटिक्स अँड ऑटोमेशन. फॉर ऍडमिशन विजिट mgmu.ac.in और कॉन्टॅक्ट 9371714253 और विजिट MGM कॅम्पस NC6 को छत्रपती संभाजीनगर.

राजा शिवाजी चित्रपट अजूनही तुम्ही बघितला नसेल तर बघा, राव किती सुंदर चित्रपट आहे आणि हा आता 100 करोडच्या क्लब मध्ये सुद्धा सामील झालेला आहे. यू आर लिस्निंग MGM 90.8 FM. रितेश देशमुख यांनी हा चित्रपट बनवलेला आहे, ज्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारलेली आहे. आणि हा चित्रपट इतका सुपर डुपर हिट होत आहे, मराठीमध्ये असो किंवा हिंदीमध्ये असो, सगळीकडे हाऊसफुलचे बोर्ड आपल्याला दिसत आहेत. और मराठी फिल्म इंडस्ट्री में ये एक फिल्म है जिसने अपना नाम दर्ज किया है 100 करोड के क्लब में. अब तक की बात करें तो 114.8 करोड रुपये या चित्रपटाने सध्या कमाई केलेली आहे. पहले वीक से लेकर आज तक टोटल इतनी इसकी कमाई हो चुकी है. तो कौन कहता है कि मराठी फिल्में चलती नहीं है, भाई चलती क्या, दौड़ती है और 100 करोड़ के भी क्लब में शामिल हो जाती है. तर तुम्ही अजूनही बघितला नसेल तर थिएटर मध्ये जाऊन नक्की बघा राजा शिवाजी, अतिशय सुंदर हा चित्रपट आहे. तो बघितल्यावर तुमचं काय व्ह्यू आहे, तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कळवा. DM करा इंस्टावर RJ Adnan या पेजवर. अँड स्टे ट्यून.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 एमजीएम युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in, कॉल 9503082913.
3: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथरीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
3: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रजाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, आंतर रुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
2: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जॅपनीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
3: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
2: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जॅपनीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन, यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
2: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 or 9371714259.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
2: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
1: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
2: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
1: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट डब्ल्यू

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in, कॉल 9503082913.
3: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
3: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
0: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जॅपनीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
2: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
0: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जॅपनीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
2: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
3: हर दिल की आवाज बने.
4: दिल तो पागल है, दिल दीवाना है.
3: MGM 90.8 FM सुने, बातें हो दिल से दिल तक, अब दूरी कोई न रहे. अपना रेडियो, अपनी बातें, गीत, खबरें, जिंदगी के जज्बात. MGM 90.8 FM, साथ है तो बात है.

0: शिवदेव नमस्कार. शिवदेव, भारत हा कृषी प्रधान देश आहे असं आपण संबोधतो किंवा मानलं जातं, आणि संपूर्ण भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती शेतीवर जर अवलंबून असेल तर अर्थात आपल्याकडे मान्सून वर आधारित शेतीचं जे प्रमाण आहे ते फार मोठ्या प्रमाणात आहे. जर मान्सून चांगला झाला तर शेती उत्पादन वाढतं आणि अर्थातच मग आपल्यापुढे सगळी अर्थव्यवस्था जी आहे ती त्याच्याशी संलग्न होऊन आपल्याला जो काही जीडीपी म्हणूया त्याच्यामध्ये वाढ झालेली दिसते. परंतु जर दर चार पाच वर्षाला आपल्याकडे एक म्हण आहे की पाचवीला पुजला दुष्काळ, तर हे जर होत असेल तर मग ही जी प्रक्रिया आहे ही समजून घेणं फार महत्वाचं ठरतं. कारण यावर्षी आपण बघतोय की वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये वेगवेगळ्या बातम्या येत आहेत की यावर्षी प्रचंड दुष्काळ असेल किंवा एलनिनो असेल. मग ह्या ज्या गोष्टी आहेत, दुष्काळ आहे म्हणजे काय आहे, एलनिनोचा प्रभाव आहे म्हणजे काय आहे, पाऊस कमी पडणार किंवा 100% पडणार परंतु यावर्षी 92% पडणार, तर हे जे प्रमाण दर्शवतं तर हे नेमकं कसं ठरतं याविषयीची संपूर्ण अशी चर्चा आज आपण करणार आहोत अजय कुलकर्णी यांच्याबरोबर. कुलकर्णी सर हे ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्याबरोबरच कृषी अभ्यासक आहेत. त्यांनी असंख्य वर्तमानपत्राला लिखाण केलेलं आहे कृषीविषयक, त्याबरोबरच संपादक म्हणून काम केलेलं आहे वेगवेगळ्या दैनिकांमध्ये, आणि त्यांचा या क्षेत्रातला चांगला गाढा अभ्यास आहे. तर त्यांच्याबरोबर चर्चा करूया आज आपल्या या एल निनोचा इफेक्ट किंवा एकूणच मान्सून कशा पद्धतीचा राहणार आहे याविषयी. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: एमजीएम रेडिओच्या स्टुडिओमध्ये मी आपलं स्वागत करतो. आणि पहिला प्रश्न असा मी विचारतोय अर्थात सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं की सर एल निनो म्हणजे नेमकं काय?
1: आपल्याला माहिती आहे की भारताला जो पाऊस येतो तो मोसमी वाऱ्यांपासून पडतो. तर मोसमी वाऱ्यांपासून पडणारा हा जो पाऊस आहे या पावसावर परिणाम करणारे अनेक घटक आहेत. त्या अनेक घटकांपैकी एक महत्वाचा घटक म्हणून एल निनोचा उल्लेख केला जातो. आता एल निनो म्हणजे नेमकं काय, तर ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी थोडस आपल्याला ही जागतिक पातळीवर जावं लागेल. त्यासाठी आपल्याला जगाचा नकाशा जर आपण समोर आणला तर आपल्याला लक्षात येईल की एल निनोचं मूळ जे आहे ते प्रशांत महासागर आहे आणि त्याच्याशी संबंधित आहे. प्रशांत महासागर अर्थात पॅसिफिक ओशन दक्षिण अमेरिकेच्या पेरू आणि इक्वेडोर या दोन देशांच्या किनाऱ्यानजीकच्या सागरी प्रवाहाच्या तापमानाचा आणि एल निनोचा अगदी निकटचा संबंध आहे. विषुववृत्तीय प्रशांत महासागरात 20° उत्तर ते 20° दक्षिण या अक्षांशादरम्यान ही घटना घडते. प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान 0.2 ते 0.5° वाढते तेव्हा एल निनो चा परिणाम झाला आहे किंवा एल निनोची स्थिती आहे असं मानलं जातं. इक्वेडोर आणि पेरू या देशांच्या समुद्र किनाऱ्याजवळून उबदार सागरी प्रवाह दक्षिणेकडे वाहतो. या प्रवाहाला सुरुवातीला एल निनो ही संज्ञा वापरत होती. हा प्रवाह नाताळाच्या सुमारास उद्भवतो. एल निनो हा खरंतर एक स्पॅनिश शब्द आहे आणि त्याचा स्पॅनिश भाषेतील अर्थ आहे छोटं बाळ, छोटा मुलगा. कारण नाताळाच्या वेळेस हा प्रवाह किंवा हा परिणाम तिथे जाणवतो म्हणून त्यावेळी त्याला स्पॅनिश लोकांनी पहिल्यांदा हे नामकरण केलेलं आहे त्याचं एल निनो नावानं. आता आपल्याकडे पण हा शब्द प्रचलित झालेला आहे की अल निनो किंवा एल निनो या नावानं तो ओळखला जातो. आता दर 2 ते 7 वर्षांनी हा जो उबदार प्रवाह आहे सागरी प्रवाह आहे हा नेहमीपेक्षा थोडा जास्त प्रबळ किंवा ज्याला उष्ण होतो असं मानलं जातं आणि तो परिणाम हा दीर्घकाळ टिकतो. या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणजेच एल निनो होय. आणि यामुळे उष्ण कटिबंधीय प्रशांत महासागरी प्रदेशातील वारे आणि पर्जन्य यामध्ये मोठे बदल होतात आणि मग एल निनो स्थिती आली असं मानलं जातं.
0: अच्छा, म्हणजे ही सगळी तसं तर महासागराच्या वारे वाहण्याच्या दिशेवरती अवलंबून असलेली घटना आहे,
1: नैसर्गिक घटना आहे.
0: अच्छा, मग याचा भारतावर नेमका काय परिणाम होईल?
1: आता प्रशांत महासागर आणि भारत यामध्ये खूप अंतर आहे. नेमका याचा परिणाम कसा होतो हे आपण समजून घेऊया की एल निनो असताना पॅसिफिक महासागरात पश्चिमेला हवेचा दाब नेहमीपेक्षा जास्त असतो तर पूर्व दिशेला अतिशय कमी असतो. त्यामुळे पॅसिफिकच्या उष्णकटिबंधीय भागातील पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे वारे कमजोर होतात किंवा कमकुवत होतात. काही वेळा ते दिशा बदलूनही वाहतात. या परिस्थितीमुळे दक्षिण अमेरिकेतील पेरू आणि इक्वेडोर या देशाच्या समुद्र किनाऱ्यालगतचे पाणी काहीसे उष्ण होते. पूर्व पॅसिफिकमध्ये उबदार पाण्याच्या बाष्पाने तेथे मोठ्या प्रमाणात ढगांची निर्मिती होते आणि तिकडे पाऊस पडतो जास्त. हा एल निनोचा मुख्य परिणाम त्या भागात होतो. या उलट नेमकी स्थिती पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेला असते, म्हणजेच हिंदी महासागराच्या भागात ती येते. या भागातील म्हणजे हिंदी महासागराच्या भागातील इंडोनेशिया, भारत, आग्नेय आशियातील इतर देश आणि ऑस्ट्रेलिया यामध्ये हवामान कोरडं होऊन दुष्काळी परिस्थितीची अनुकूलता वाढते एल निनोची स्थिती असतात आणि त्याचा थेट परिणाम हा भारतातील पावसावर होऊ शकतो आणि होतो. एल निनो असताना हिंदी महासागरावरील हवेचे दाब बदलतात, वारं उलट्या दिशेनं वाहू लागतं किंवा कोरडे वारे भारतीय उपखंडाकडे येतात, त्यामुळे भारतातील मोसमी पावसावर एल निनोचा परिणाम होतो. आणि एल निनो असतानाच्या स्थितीत बहुतेक वेळा भारतीय उपखंडातील पर्जन्यमान घटलेलं आहे असं आजवर आढळून आलेलं आहे.
0: आपण ना एल निनोच्या भारतावर काय परिणाम होईल याचं अगदी सविस्तर उत्तर दिलेलं आहे. ही एल निनोची जी निश्चिती आहे ती कुठल्या निकषावर आधारित केली जाते किंवा काय याविषयी सांगा ना.
1: बरोबर. तर एल निनो नेमकं एल निनोची स्थिती नेमकी आली कशी किंवा एल निनोचा इफेक्ट तयार झाला आहे असं आपण बऱ्याच वेळा वेगवेगळ्या विभागांच्या हवामानविषयक अंदाजामध्ये ऐकत असतो, पण नेमकं हे ठरतं कसं की एल निनोची स्थिती यावर्षी येणार आहे किंवा एल निनो अस्तित्वात आलेला आहे. त्यासाठी काही देशांनी आणि काही हवामान विभागांनी त्यांचे निकष जे आहेत ते निश्चित केले आहेत. त्यापैकी काही महत्वाचे निकष आपण पाहूया. एल निनोचा परिणाम जागतिक हवामानावर होत असल्यामुळं प्रत्येक देशाने आपापल्या निरीक्षण आणि अनुभवावरून एल निनोचे मापदंड आणि निकष निश्चित केले आहेत. ऑस्ट्रेलियाचा हवामान विभाग अर्थात ऑस्ट्रेलियन ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी, त्यानंतर अमेरिकेच्या क्लायमेट प्रिडिक्शन सेंटर, इंटरनॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट अँड सोसायटी तसंच जपानच्या मेट्रोलॉजी एजन्सी यांच्या निकषानुसार जेव्हा उष्ण कटिबंधीय प्रशांत महासागराचं तापमान 0.5 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असेल तेव्हा एल निनो स्थिती असते असा निकष त्यांनी ठरवलेला आहे.
0: बर.
1: यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक आहे की प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचं तापमान, ज्याला हवामानशास्त्राच्या भाषेमध्ये सी सरफेस टेम्परेचर किंवा SST असं म्हणतात. तर हे अत्यंत महत्वाची भूमिका यामध्ये निभावत असतं. पेरू लगतच्या प्रशांत महासागराचं तापमान सलग किमान 3 महिने 0.4 सेल्सिअस पेक्षा जास्त असल्यास पेरू सरकार एल निनो स्थिती असल्याचं जाहीर करतं आणि त्यानुसार मग वेगवेगळ्या देशातील म्हणजे भारतासारखे जे देश आहेत ज्यांच्यावर एल निनोचा परिणाम होणार आहे ते देश त्यानुसार मग ठरवतात आणि कशा पद्धतीने आपण याला सामोरं जायचं किंवा मोसमी पावसावर त्याचा काय परिणाम होणार आहे याचे अंदाज व्यक्त केले जातात.
0: अच्छा, हे निश्चितीचे निकष आपण आता सांगितलेले आहेत. या वर्षीच्या मान्सूनमध्ये एल निनो सक्रिय आहे का याविषयी काय सांगा.
1: तर याविषयी आपल्याला आधार घेता येईल अमेरिकेच्या क्लायमेट प्रिडिक्शन सेंटरच्या April 2026 एका अहवालाचा. आता हा जो अहवाल आहे हा अहवाल दर महिन्याला प्रसिद्ध होत असतो आणि त्या अहवालामध्ये एल निनो ला निना या सगळ्या स्थितींचा आढावा घेतलेला असतो. April 2026 अंदाजानुसार मे, जून आणि जुलै या तिमाहीमध्ये सर्वसाधारण स्थितीची जी शक्यता आहे म्हणजे प्रशांत महासागराच्या समुद्राचं तापमान सरासरी इतकं राहण्याची जी स्थिती आहे किंवा जी शक्यता आहे ती 39% एवढी आहे. तर एल निनोची शक्यता ही 61% एवढी आहे. तर जून, जुलै आणि ऑगस्ट हे भारतातल्या मान्सूनसाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या तिमाहीमध्ये एल निनोची शक्यता 79% असल्याचं अमेरिकेच्या क्लायमेट प्रिडिक्शन सेंटरच्या अहवालात म्हटलेलं आहे. त्यानंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांमध्ये एल निनोची तीव्रता वाढणार असून या तिमाहीत एल निनोची स्थिती साधारणपणे 87% इतकी राहील असं या अहवालात म्हटलेलं आहे आणि म्हणूनच आपल्याकडे त्याचा परिणाम होईल आणि सरासरीच्या 92% इतका पाऊस होण्याची शक्यता आपल्याकडच्या वेगवेगळ्या हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे. आता हिंदी महासागरातील व्यापारी वारे त्यांची दिशा आणि दाब यावर एल निनोचा परिणाम होत असल्यामुळं भारतीय मान्सूनचा अंदाज व्यक्त करत असताना प्रशांत महासागरातल्या एल निनोची स्थिती काय आहे याचा आवर्जून विचार करावा लागतो आणि एल निनो तीव्र असेल तर भारतीय उपखंडात दुष्काळ पडतो असे आढळून आलेले आहे. त्यामुळे एल निनोचा थेट संबंध भारतातील शेती उत्पादनावर होतो. त्यामुळे एल निनो हा मोसमी पावसावर प्रभाव टाकणारा महत्वाचा घटक मानला जातो आणि तो दुष्काळाशी निगडीत आहे.
0: हे पाठीमागच्या बऱ्याचशा वर्षाच्या अभ्यासावरून हे निश्चित झालेलं आहे. तर हे असताना सुद्धा मग भारतीय निनोचा याच्यावरती काय परिणाम असतो किंवा काय याविषयी काय सांगतो.

0: जसं प्रशांत महासागराचं तापमान हे एल निनो स्थिती आहे, तसं हिंदी महासागराच्या पृष्ठभागाचं तापमान हे भारतीय निनो किंवा इंडियन ओशन डायपोल या नावानं ओळखलं जातं. आता नेमकं हे काय, तर हिंदी महासागराच्या पूर्व आणि पश्चिम टोकाकडचं तापमान ही मोसमी वाऱ्यावर परिणाम करतं. हिंदी महासागराच्या पूर्व आणि पश्चिम टोक किंवा भागाकडील किंवा ध्रुवाकडील दोलायमानता म्हणजेच इंडियन ओशन डायपोल अर्थात आयओडी होय. आयओडीलाच भारतीय निनो असं म्हटलं जातं. आता याचा नेमका परिणाम काय होतो, जेव्हा पश्चिम हिंदी महासागराच्या पृष्ठभागाचं तापमान नेहमीपेक्षा वा सरासरीपेक्षा जास्त असतं तेव्हा आयओडीची अनुकूल स्थिती आहे असं म्हटलं जातं. अनुकूल स्थिती म्हणजे हवामानशास्त्र विभागाच्या भाषेमध्ये त्याला पॉझिटिव्ह स्टेज असं म्हटलं जातं. आयओडी इन पॉझिटिव्ह स्टेज असं म्हटलं जातं. मग जेव्हा ही स्थिती असेल तेव्हा अनुकूल आयओडीमुळे भारतीय उपखंडात चांगला पाऊस पडतो. यंदा हा आयओडी अनुकूल असण्याची शक्यता ही नेहमीपेक्षा जास्त आहे, त्यामुळे यंदा एल निनो जरी जास्त तीव्र असला तरी त्याचा फारसा परिणाम हा भारतीय उपखंडातील पर्जन्यमानावर होणार नाही असाही अंदाज काही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
1: अच्छा,
0: आयओडी हा अत्यंत महत्वाचा घटक आहे, कारण जेव्हा एल निनो तीव्र असेल आणि जर आयओडी हा अनुकूल स्थितीत असेल तर त्यावेळी आपल्याकडच्या पावसावर फारसा परिणाम होणार नाही. मात्र जर आयओडी हा प्रतिकूल स्थितीमध्ये असेल आणि तिकडे एल निनो हा तीव्र असेल तर मात्र आपल्याकडे दुष्काळाची तीव्रता अत्यंत वाढते. तर हा आहे भारतीय निनोचा त्याच्यावरचा परिणाम. आणि जेव्हा एल निनो सक्रिय असतो आणि आयओडी हा प्रतिकूल असतो त्यावेळी आपल्याकडे दुष्काळ हा ठरलेला आहे.
1: अच्छा, मग आता आपण ही जी चर्चा करतोय ही सगळी आपण एल निनो आणि दुष्काळ या बाबतीतच करतो, मग हा नक्की ठरलेलाच आहे का, याविषयी काय सांगाल?
0: एल निनो ही घटना नैसर्गिक आहे, ती दर 4 ते 5 वर्षांनी येणार आहे किंवा आणि आल्यानंतर ती दीर्घकाळ टिकणार आहे. आणि मग जर आपण पाहिलं की आता आयओडी आणि एल निनो म्हणजे हिंदी महासागराच्या पृष्ठभागाचं तापमान आणि प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचं तापमान यांची जर स्थिती जुळत असेल तर मात्र भारतीय उपखंडातील पावसावर फारसा परिणाम होणार नाही. मात्र जर एल निनो तीव्र असेल तर त्यावेळी मात्र आपल्याकडे दुष्काळ येतो असं अनेक वेळा आढळून आलेलं आहे. आजवर म्हणजे 1901 ते 2037 पर्यंतच्या काळात एकूण 29 वर्षे एल निनोचं अस्तित्व जाणवलेलं आहे. एल निनो असणाऱ्या वर्षामध्ये दुष्काळाचं प्रमाण 28% असून यात 8% प्रमाण हे तीव्र दुष्काळाचं असल्याचं निरीक्षण भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या एका अहवालात म्हटलेलं आहे. याच अहवालानुसार एल निनो वर्षात सरासरीपेक्षा कमी पावसाचं प्रमाण 84% एवढं आहे तर सरासरीपेक्षा जास्त पावसाचं प्रमाण 16% आहे. विशेष म्हणजे एल निनो असणाऱ्या 29 वर्षात एकदाही मध्य भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद नाही. हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे, कारण महाराष्ट्राचा भाग हा हवामानशास्त्र दृष्ट्या मध्य भारतामध्ये आणि त्यामुळे जेव्हा एल निनोचं मागचे जे अहवाल आहेत त्या अहवालानुसार किंवा मागची जी निरीक्षण आहे त्यानुसार 29 वर्ष ज्या ज्यावेळी एल निनो सक्रिय होता त्या त्यावेळी मध्य भारतामध्ये अर्थात महाराष्ट्राला त्याचा घटक पर्जन्यमानाचा फटका बसलेला आहे. याचाच अर्थ असा की एल निनो आणि दुष्काळ यांचा जवळचा संबंध आहे. एल निनो असणाऱ्या वर्षात भारतात पर्जन्यमान घटतं तसंच पावसाचं वितरण जे आहे ते असमान होतं. म्हणजे कुठे जास्त पाऊस पडेल त्याच वेळी कोणत्या राज्यामध्ये अत्यंत कमी पाऊस पडेल. याशिवाय एल निनो असतानाच्या काळामध्ये पावसातील खंड वाढतात, त्याला आपण मान्सूनचा ब्रेक असं म्हणतो, तर हे ब्रेक पण वाढतात आणि त्यामुळे खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामावर शेतीच्या त्याचा परिणाम होतो. पिकाची उत्पादकता घटते आणि परिणामी शेतीतील उत्पादन एकदम घटून जात.
1: अच्छा, आत्ताच आपण अशा अगदी म्हणजे थोडक्यात शेतीवर फार मोठा परिणाम करणाऱ्या गोष्टीवरती आपण चर्चा करतोय, तर हे जे आव्हान आहे म्हणूया तर याच्यावरती मग उपाय काय करायचे किंवा कसं काय करता
0: येईल? एल निनो ही एक नैसर्गिक घटना आहे आणि ती येणारच आहे, त्यामुळे त्याला टाळता येणार नाही. आता आपल्या हातात काय आहे, तर आपण याचा आतापर्यंतचा जे आपला अनुभव आहे त्या अनुभवानुसार आपण काही उपाय करणं आणि या आव्हानाला सामोरं जाणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर नियोजनपूर्वक ठोस पावलं उचलायला लागतील. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेती क्षेत्राचा वाटा हा 2026 मध्ये 18% आहे. केंद्राच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार कृषी क्षेत्र 46.1% लोकांना रोजगार पुरवतं, याचाच अर्थ देशातील जवळपास 70 कोटी लोक हे उदरनिर्वाहासाठी शेतीवरच अवलंबून आहेत. या आकडेवारीवरून आपल्या

0: असं लक्षात येतं की शेती हाच अजून आपल्याकडचा मुख्य व्यवसाय आहे आणि आपलं सकल राष्ट्रीय उत्पादन आहे त्यामध्ये शेतीचा वाटा हा मोठा मोठा आहे. त्यामुळं दुष्काळी स्थिती उद्भवल्यास त्याचे सगळे पडसाद जे आहेत ते अर्थव्यवस्थेवर उमटणार आहेत हे लक्षात घेतल्यास एल निनो किती घातक ठरू शकतो हे समजून येतं. त्यामुळे एल निनोच्या आव्हानाला सामोरे जाताना त्यावर शाश्वत असे उपाय शोधणं गरजेचं आहे. पहिला उपाय म्हणजे शेतीचं पाण्यावर जे अवलंबन आहे ते कमी करणं. कसं कमी करणं तर प्रयत्नपूर्वक कमी करणं. केंद्राच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार देशात एकूण पीक क्षेत्राच्या 55% क्षेत्र सिंचनाखाली आहे. मात्र त्यात हे सिंचन हे ऊस आणि गहू ही दोन मुख्य पिकांसाठी जास्त वापरलं जातं. त्यामुळे बहुतांश शेती ही पावसावरच अवलंबून आहे. आता इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिंचन प्रकल्प आहे आणि त्याचा वापर आपण करणं गरजेचं आहे. राज्याचा आपला जो बहुतांश भाग आहे जसं मराठवाडा आहे हा सगळा दुष्काळप्रवण भाग म्हणून ओळखला जातो किंवा अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. तर या एल निनो सक्रिय असतानाच्या काळामध्ये या भागावर जास्त परिणाम होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे या भागामध्ये जास्तीत जास्त सिंचनाखाली आणणं हे काम तातडीनं सुरू करणं गरजेचं आहे. मग येत्या काही वर्षांमध्ये जर आपण अशा पद्धतीनं काम करत राहिलो तर त्याचा आणि या लहरी पावसाचा आपल्या शेतीवर फारसा परिणाम होणार नाही. त्यानंतर यासाठी आणखीन काम करणं गरजेचं आहे ते म्हणजे हवामान बदल होतोय आणि त्याचा मोठा फटका हा शेतीला बसतोय. पाण्याचा ताण सहन करणारे वाण किंवा पिकांच्या जाती हे अन्न ही काळाची गरज आहे. पावसातले ब्रेक किंवा ज्याला मान्सून ब्रेक म्हणतो हे भारतीय मोसमी मान्सूनचं एक वैशिष्ट्य आहे. एल निनो असताना पावसात पडणारे खंड वाढतात त्याचा फटका पीक वाढीवर होऊन उत्पादन घटतं. आता हे टाळण्यासाठी कडधान्य गळीत धान्य तृणधान्य त्याची प्रामुख्यानं सोयाबीन कापूस मूग उडीद तूर मका बाजरी ज्वारी गहू तांदूळ आदी प्रमुख पिकांचे पाण्याचा ताण सहन करणारे वाण शेतकऱ्यांसाठी दिलासा ठरू शकतात. कृषी संशोधक कृषी विद्यापीठ राज्य सरकार यांनी याचा गांभीर्याने विचार करणं आणि त्या दृष्टीनं पावलं टाकणं गरजेचं आहे. याशिवाय अधिक तापमान सहनशील जाती निवडणं हे देखील गरजेचं आहे. कारण आपण पाहतोय की मागील काही वर्षांमध्ये सर्वाधिक उष्ण ठरलेली वर्ष ही या दशकातली आहेत. अगदी बरोबर. हे लक्षात घेता आपल्याकडची जी कोरडवाहू शेती आहे त्या शेतीचा विचार करता आपल्या भागासाठी अधिक तापमानामध्ये म्हणजे जवळपास 40 ते 45 सेल्सिअस मध्ये तगणारे पाण्याचा ताण सहन करणारे त्याचबरोबर रोग किडींचा प्रतिकारक असणारे वाण हे निघणे आणि या पिकांच्या जाती जास्तीत जास्त प्रमाणात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं हे अत्यंत गरजेचं आहे. याशिवाय जलसंधारण हा या एल निनोच्या किंवा एकूणच दुष्काळाच्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. आता एल निनो ही नैसर्गिक घटना आहे ती येणारच हे लक्षात घेऊन गावागावात शहराशहरामध्ये जलसंधारणाचे उपाय होणं गरजेचं आहे. यासाठी नदी नाले ओढे त्यांचं रुंदीकरण खोलीकरण गाव तेथे पाझर तलाव बांध बंधारे छोट्या मोठ्या धरणातील गाळ उपसा नैसर्गिक जलस्रोतांचं पुनरुज्जीवन आदी या बाबींकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. आणि आपण जर अशा पद्धतीनं एकत्रित सर्वांनी सरकार आणि सगळे विभाग यांनी जर एकत्रितपणे काम केलं समन्वयातून तर एल निनोचं जे आव्हान आहे किंवा एकूण दुष्काळाचं जे आव्हान आहे त्याला आपण यशस्वीपणे सामोरं जाऊ शकतो.
1: ही आता काळाची गरज आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन या गोष्टीसाठी लढणं जलसंधारण असेल मृदसंधारण असेल बांधबंदिस्ती असेल वाहून जाणारं पाणी अडवणं जिरवणं मुरवणं या गोष्टी आहेत त्या प्रत्येकाने लक्ष देऊन केल्या पाहिजेत. आणि सर आज आपण जे एल निनो म्हणजे काय त्याचबरोबर त्याचे प्रवास कसा होतो त्याची तीव्रता काय कशी मोजली जाते त्याचबरोबर भारतीय उपखंडावर त्याचा परिणाम काय संपूर्ण आशियावर काय परिणाम आहे जागतिक काय घडामोडी होतात अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो आणि एकूणच परत शेती क्षेत्रावर काय परिणाम होतो आणि याबरोबरच काय उपाय केले पाहिजे याविषयी सुद्धा सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. याचा आपल्या शेतकरी बांधवांना आणि नक्कीच यामध्ये काम करणाऱ्या संस्थांना आणि आपल्यासारख्या श्रोत्यांना विचार करायला लावणारी ही गोष्ट आहे आणि ती आज आपण या ठिकाणी सांगितलेली आहे. मी खरं तर आपल्या आमच्या श्रोत्यांच्या वतीनं एमजीएम 90.8 FM एमजीएम विद्यापीठ यांच्या वतीनं आपले आभार मानतो आणि ही मुलाखत ऐकून या दृष्टीनं पावलं उचलली जातील अशी आपण आशा करूया. या दिलेल्या मुलाखतीबद्दल मी विद्यापीठाच्या वतीनं आमच्या रेडिओच्या वतीनं आपले आभार मानतो. धन्यवाद.

0: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
4: Sunta nahi mazada bole jo jahan mere dil mein badi ashanti.

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
0: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जॅपनीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय,
2: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
0: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जॅपनीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन, यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
2: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 or 9371714259.

0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: It's P on the track. Let's go.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी एन 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in, कॉल 9503082913.
3: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
3: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रजाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय, इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
2: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जॅपनीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय,
3: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
2: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जॅपनीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन, यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
2: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 or 9371714259.

0: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
4: Attention future researchers and innovators.
5: MGM University is now inviting application for PhD admissions 2026 and 27. Tasech LLB nantar kara LLM Constitution, Criminal ani Intellectual Property Rights madhe 2 varshe tar business madhe 1 varshacha vishesh abhyasakram.
4: If you are ready to take your academic journey to the next level, this is your opportunity.
5: Last date to apply 21st May 2026 and entrance exam 23rd May 2026. Apply now. Visit www.admissions.mgmu.ac.in/phd or call on 9067612000.
6: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
2: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
1: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स.
2: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
1: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in, कॉल 9503082913.
3: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
3: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला आंतररुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, आंतररुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: कौन मैं?
1: हाँ तुम।
0: बस तुम?
1: ओफो।
2: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी।
3: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
2: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक।
3: ऍडमिशन्स ओपन। फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942।
4: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा।
5: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ।
4: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान। समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या।
5: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर। कॉन्टॅक्ट ऑन 8888992688।
2: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जपानी शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
5: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे।
2: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PGD डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन, यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध।
5: लिमिटेड सीट्स अवेलेबल, आजच भेट द्या www.mgmu.ac.in
2: किंवा कॉल करा 9763671-9245, 9665353515 or 9371714259।

0: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
4: Attention future researchers and innovators.
5: MGM University is now inviting application for PhD admissions 2026 and 2027. Tasech LLB nantar kara LLM Constitution, Criminal and Intellectual Property Rights madhe 2 varshe tar business madhe 1 varshacha vishesh abhyaskram.
4: If you are ready to take your academic journey to the next level, this is your opportunity.
5: Last date to apply 21st May 2026 and entrance exam 23rd May 2026. Apply now. Visit www.admissions.mgmu.ac.in/phd or call on 9067612000.
6: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
2: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
1: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
2: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
1: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.

मोहब्बत जिंदाबाद, वाह क्या बात है यार, मोहब्बत को जिंदाबाद करवाने वाला ये गाना है। तो चलिए फिर पीयूष जी की फरमाइश हम पूरी करते हैं, आणि हो तुमची सुद्धा काही फरमाइश असेल तर नक्की आम्हाला कळवा 9359320 या व्हॉट्सअप नंबरवर तुमची फरमाइश आम्हाला सांगा आणि ती आम्ही पूर्ण करणार। सध्या आपण पीयूष यांची फरमाइश पूर्ण करूयात आणि ऐकूयात हे त्यांचं आवडतं गाणं। स्टे ट्यून ऑन एमजीएम 90.8 FM।

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in, कॉल 9503082913.
3: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
3: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.

0: Let's talk about career. You're listening MGM 90.8 FM. All is well. आणि आपण आपल्या शो मध्ये करिअर कट्ट्यात वेगवेगळ्या सब्जेक्ट विषयी बोलत असतो, एमजीएम विद्यापीठातील डिपार्टमेंट विषयी जाणून घेत असतो. तर आज आपण बोलणार आहोत मॅथेमॅटिक्स याबद्दल, मॅथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स बद्दल. आपल्यासोबत आहेत डॉक्टर उत्तरा देशमुख मॅम, एचओडी डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स. हॅलो मॅम, तुमचं स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: तर मॅडम, आपल्या डिपार्टमेंट विषयी आम्हाला सांगा. मॅथेमॅटिक्स डिपार्टमेंट
1: एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये स्कूल ऑफ बेसिक अँड अप्लाइड सायन्सेस अंतर्गत आपले डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स. याची स्पेशालिटी सांगायची म्हणजे आपण फक्त शिकवतच नाही मुलांना, तर आपला भर देतो स्ट्रॉंग थिअरॉटिकल फाउंडेशन सोबतच प्रॅक्टिकल स्किल्स वर आहे. प्रॅक्टिकल स्किल्स म्हणजे काय? जिथे आपण मुलांना हँड्स ऑन ट्रेनिंग देतो इन मॉडर्न टूल्स जे असतात, लॅटेक्स आहे, आर प्रोग्रॅमिंग आहे, पायथॉन आहे, मॅटलॅब आहे, सायलॅब आहे, ॲडव्हान्स एक्सेल आहे, या सर्व मॉडर्न टूल्सवर आपण प्रॅक्टिस करून घेतो मुलांची. आणि फक्त अकॅडमिक एक्सलन्ससोबतच आपण स्किल डेव्हलपमेंट आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन आहे आणि इंडस्ट्री रेडीनेस यावर पण आपण विशेष भर दिला जातो. त्यामुळे एमजीएममधील हे डिपार्टमेंट जे आहे ते स्पेशल आहे.
0: सो आपण अजून बोलणारच आहोत याविषयी, पण थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून.

0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
2: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जॅपनीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
3: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
2: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PGD डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जॅपनीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन, यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
2: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 or 9371714259.

0: रहता है।
1: लेट्स टॉक अबाउट करियर। यू आर लिसनिंग MGM 90.8 FM। करिअर कट्ट्यामध्ये आपण वेगवेगळ्या डिपार्टमेंट विषयी आणि सब्जेक्ट विषयी जाणून घेत असतो। तर आज आपण बोलत आहोत मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक बद्दल। आपल्यासोबत आहेत HOD डॉक्टर उत्तरा देशमुख मॅम। तर मॅम, आपल्या डिपार्टमेंटमध्ये MGM विद्यापीठात कोणकोणते कोर्सेस अवेलेबल आहेत?
2: आपण आपल्या डिपार्टमेंट ऑफ मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स यामध्ये NEP 2020 फ्रेमवर्क लागू केलेला आहे। त्याच्यामध्ये आपण BSc ऑनर्स अँड ऑनर्स विथ रिसर्च इन मॅथमॅटिक्स, BSc ऑनर्स ऑनर्स विथ रिसर्च इन स्टॅटिस्टिक्स, MSc इन मॅथमॅटिक्स, MSc इन स्टॅटिस्टिक्स अँड अल्सो PhD इन मॅथमॅटिक्स हे कोर्सेस उपलब्ध आहे। इथे आपण बघतो की BSc ऑनर्स आणि ऑनर्स विथ रिसर्च आहे। ऑनर्स जी आहे ती 3 वर्षांमध्ये मिळणारी डिग्री आहे आणि आपल्याला जर वाटलं 4 इयर आपण कंटिन्यू करू तर ती डिग्री जी भेटेल ती BSc ऑनर्स विथ रिसर्च भेटणार आहे। याच्यामध्ये NEP मध्ये हा सर्वात मोठा फायदा आहे मुलांचा। आणि NEP 2020 पॅटर्न नुसार आपण हे डिझाईन केल्यामुळे इथे अकॅडमिक याच्यासोबतच मुलांना रिसर्च आहे, इंटर्नशिप आहे, मल्टी डिसिप्लिनरी सब्जेक्ट्स आहेत जसं की डेटा अॅनालिटिक्स त्याला मायनर म्हणून देता येईल आपल्याला। आणि ती डिग्री जी मिळणार आहे त्यांना BSc ऑनर्स विथ मल्टी डिसिप्लिनरी सब्जेक्ट अशी मिळेल डिग्री।
1: तर मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्समध्ये इतके सर्व कोर्सेस आहेत ज्यात तुम्ही आपलं करिअर बनवू शकता। आणि करिअरच्या कोणकोणत्या संधी असणार आहेत तेही आपण जाणून घेऊयात, बट थोड्या वेळात। स्टे ट्यून।

0: आहे पण हाता जॉब नाही ना,
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतर रुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: Attention future researchers and innovators.
5: MGM University is now inviting application for PhD admissions 2026 and 27. तसेच LLB नंतर करा LLM, Constitution, Criminal आणि Intellectual Property Rights मध्ये 2 वर्षे तर Business मध्ये 1 वर्षाचा विशेष अभ्यासक्रम.
4: If you are ready to take your academic journey to the next level, this is your opportunity.
5: Last date to apply 21st May 2026 and entrance exam 23rd May 2026. Apply now. Visit www.admissions.mgmu.ac.in/phd or call on 9067612000.
6: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
2: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
1: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
2: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
1: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

0: வெல்கம் டு MGM 90.8 FM. All is well. करियर कट्टामध्ये आपण बोलत आहोत मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स बद्दल. आपल्यासोबत आहेत HOD MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स डॉक्टर उत्तरा देशमुख मॅम. तर मॅम, मॅथमॅटिक्समध्ये आपण शिक्षण घेतल्यावर आपल्याला करिअरच्या कोणकोणत्या संधी असतील?
1: आता आपण जर बघितलं की मॅथमॅटिक्स असो स्टॅटिस्टिक्स असो, दोन्ही फील्डमध्ये करिअर अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. जसं की बँकिंग आहे, इन्शुरन्स आहे, डेटा अॅनालिटिक्स आहे, ॲक्च्युरियल सायन्स आहे, IT सेक्टर आहे, रिसर्च ऑर्गनायझेशन्स आहे, टीचिंग आहे, सिव्हिल सर्व्हिसेस आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहे. सर्वांमध्ये आपण करिअर करू शकतो. खास म्हणलं तर स्टॅटिस्टिक्स स्टुडंटसाठी डेटा सायन्स, मशीन लर्निंग आहे, अॅनालिटिक्स याच्यामध्ये खूप मोठी डिमांड आहे. फक्तच एवढंच नाही तर हायर एज्युकेशन आणि रिसर्चसाठी सुद्धा खूप मोठ्या उपलब्ध संधी आहेत याच्यामध्ये, दोन्हीमध्ये पण मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्समध्ये.
0: मॅथमॅटिक्समध्ये ॲडमिशन घेण्यासाठी प्रोसेस काय?
1: ॲडमिशन घेण्यासाठीची प्रोसिजर एकदम सिम्पल आहे. आपली जी MGM युनिव्हर्सिटीची वेबसाईट आहे त्याला लॉग इन करण्यासाठी MGMU.ac.in वर जाऊन आपण जर तिथे अप्लाय नाव केलं आणि रजिस्टर केलं तर सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला आपल्या याच्यावर भेटून जाईल. आणि स्टुडंट जर प्रत्यक्ष व्हिजिट द्यायला आला आपल्या डिपार्टमेंट ऑफ मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स स्कूल ऑफ बेसिक अँड अप्लाइड सायन्सेस MGM युनिव्हर्सिटी, तर आम्ही त्यांना करिअर गायडन्स, पूर्ण डिपार्टमेंटची माहिती देतो, पूर्ण करिअर सिलेक्शन करणे कसे सोपे जाते, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स, हे सर्व आम्ही त्यांना उपलब्ध करून देतो माहिती.
0: थँक्यू सो मच मॅम, थँक्स अलॉट. खूप महत्वाची आणि उपयुक्त माहिती आम्हाला आज माहीत झाली अबाउट मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स मधील करिअर बद्दल. सो थँक्यू सो मच, स्टे ट्यून.
2: Admission open MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC, Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology, Computer Science and Engineering, Cyber Security, Electronics Engineering, VLSI Design and Technology, Electrical Engineering, Robotics and Automation. For admission visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus N6 Sidco Chhatrapati संभाजीनगर.
3: आप यूं ही अगर हमसे मिलते रहे, देखिए एक दिन प्यार

सध्या तापमानात खूप वाढ होते, म्हणूनच स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो बाहेर पडणं टाळा. जर बाहेर जायचं असेल तर डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री नक्की वापरा. दिवसभर भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक आणि ORS चा आहारात समावेश करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. तेलकट, मसालेदार आणि जड अन्न टाळा. फळ आणि हलका आहार घ्या. उन्हातून आल्यानंतर लगेच थंड पाणी पिऊ नका. थोडा वेळ विश्रांती घ्या. लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. जर सतत चक्कर, उलटी, ताप किंवा अशक्तपणा जाणवला तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा, थोडी काळजी घेतली तर उन्हाळाही सुखद होऊ शकतो. स्टे सेफ, स्टे कूल अँड कीप लिस्निंग MGM 90.8 FM.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी एन 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in, कॉल 9503082913.
3: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
3: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
0: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जॅपनीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
2: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
0: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PGD डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जॅपनीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
2: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763671-9245, 9665353515 or 9371714259.

सध्या तापमानात खूप वाढ होते, म्हणूनच स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो बाहेर पडणं टाळा. जर बाहेर जायचं असेल तर डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री नक्की वापरा. दिवसभर भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक आणि ORS चा आहारात समावेश करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. तेलकट, मसालेदार आणि जड अन्न टाळा. फळ आणि हलका आहार घ्या. उन्हातून आल्यानंतर लगेच थंड पाणी पिऊ नका. थोडा वेळ विश्रांती घ्या. लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. जर सतत चक्कर, उलटी, ताप किंवा अशक्तपणा जाणवला तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा, थोडी काळजी घेतली तर उन्हाळाही सुखद होऊ शकतो. स्टे सेफ, स्टे कूल अँड कीप लिस्निंग MGM 90.8 FM.

0: आता जॉब नाही ना,
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
2: अटेंशन फ्यूचर रिसर्चर्स एंड इनोवेटर्स,
3: MGM यूनिवर्सिटी इज नाउ इनवाइटिंग एप्लीकेशन फॉर PhD एडमिशन्स 2026 एंड 27. तसेच LLB नंतर करा LLM, कॉन्स्टिट्यूशन, क्रिमिनल आणि इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स मध्ये 2 वर्ष, तर बिझनेस मध्ये 1 वर्षाचा विशेष अभ्यासक्रम.
2: इफ यू आर रेडी टू टेक युअर अकॅडमिक जर्नी टू द नेक्स्ट लेवल, दिस इज युअर अपॉर्च्युनिटी.
3: लास्ट डेट टू अप्लाय 21st May 2026 and entrance exam 23rd May 2026. Apply now. Visit www.admissions.mgmu.ac.in/phd or call on 9067612000.

0: मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
2: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: ऍडमिशन ओपन MGM युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. प्रोग्राम बीटेक 4 इयर्स आफ्टर HSC. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, IoT, सायबर सिक्युरिटी इन्क्लुडिंग ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग VLSI डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन. फॉर ऍडमिशन विजिट mgmu.ac.in और कॉन्टॅक्ट 9371714253 और विजिट MGM कॅम्पस N6 सिडको छत्रपती संभाजीनगर.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM University N6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
0: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जॅपनीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
2: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
0: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PGD डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जॅपनीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
2: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 or 9371714259.

0: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
2: Admission open. MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus, N6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.